करारसाजा प्रमाणे आज पुनश्चमची प्रेमळ भेट होत आहे ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. संगीत प्रेमी श्रोत्यांनो, या प्रभातवेळी या संगीतमय वातावरणात तुमचे प्रेमळ स्वागत करताना मला अत्यंत हर्ष होत आहे. रसिक हो, या प्रभातवेळी सूर्याच्या प्रकाशाने नवजीवन प्राप्त होते. नव्या उत्साहाने सारे व्यवहार सुरू होतात. अनशावेळी संगीताची जोड मिळाली की आपले मन प्रफुल्लित होते. तर या संगीतमय वातावरणात तुमचे मनापासून पुनश्च स्वागत करण्यात येत आहे. रसिक हो, मानव असो देव असो, सर्व गणपतीचे गोरवे गाऊन त्याला प्रसन्न करण्याचे प्रयत्न करतात व त्यांचा शुभ आशीर्वाद प्राप्त करतात. मग लहान मुले असो किंवा वयस्क असो, सर्वांचा आधार आपला आवडता गणपती. तेव्हा ध्यानी मनी आपला गणपतीच असतो. पुढील गौर गणेश भक्ती गाण्याने या कार्यक्रमाची शुभ सुरुवात आम्ही करीत आहोत. प्रशांत विश्वकर्मा व समूहाच्या आवाजात.

एक रसिक हो अति पावन दिवस आहे शुभ दिवस आहे तेव्हा आजचा हा दिवस आनंदात घालवा आणि आपले वातावरण आनंदी करा यापेक्षा दुसरी समाधान नाही पुढील भक्ती गीत चला ऐकूया श्रीकांत पारगावकर व साथी

0: चचरणी आमची विनम्र प्रार्थना आहे रसिक हो
1: Center 95.5 North South 95.6 East West 98.2
2: You are listening your RM3 Manoranjan Radio Manoranjan Radio
3: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
0: श्रुति रसिक हो संगीत मन परिवर्तन करून मानवाच्या जीवनात प्रसन्नता निर्माण करण्याचे कार्य करते तेव्हा या प्रभातवेळी देशाच्या कोणत्याही भागात तुम्ही असलात

तरी आमचे मधुर गीत तुमच्यापर्यंत पोहोचत असेल अशी मी आशा करते। तर चला पुढील गीताचा आनंद घेऊ। ये रे घना विभावरी आपटे जोशी यांच्या सुरेल आवाजात ऐकूया हे मधुर गीत ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन।

मधुर गाण्यानंतर संगीतप्रेमी श्रोत्यांनो सादर करीत आहोत दिसचारे झाले मन, टेकन फ्रॉम द मूवी आई शपथ इन द लवली वॉइस ऑफ सुरचंद्रिका महालक्ष्मी।

महालक्ष्मी अय्यर यांच्या सुरील आवाजातल्या आई शपथ या चित्रपट गाण्यानंतर सादर करीत आहोत मिस्टर अँड मिसेस सदाचारी मूवी मधून घेतलेले पुढील गीत प्रेम ऋतू.

संगीत प्रेमी श्रोत्यानो, प्रेम या शब्दात एक किमया आहे, एक जादू आहे। जिथे दोन आत्म्यांचे मिलन होते तिथेच स्वर्ग असतो। हे जग प्रेमी व प्रेमिकांच्या अमर प्रेमामुळे बहरते, सुवळीत पावते। तर चला

सिकुहू ऑरेंज फ्री रेडिओ मनोरंजन वरील चालू असलेली गाणी तुम्ही मोठ्या आवडीने ऐकत असाल अशी मी अपेक्षा करते. तर याच्या संदर्भात चला ऐकूया एक दुसरे प्रेम गीत टेकन फ्रॉम द मूवी आशिकी इन द वर्सेस ऑफ नेहा राजपाल व विशाल कुठारी.

On the waves of radio मनोरंजन संगीत प्रेमी श्रोत्यांनो पुनश्च तुमचे मनापासून स्वागत करण्यात येत आहे आपल्या दैनिक सकाळ बेस कार्यक्रमात. म्युझिक लव्हर्स संगीतकारांच्या संगीत कौशल्याच्या आधारावर संगीतबद्ध केलेले गीत अत्यंत लोकप्रिय होऊन जाते. सरगम या सात सुरांच्या मधुर रचनेमुळे गीतांचा अभ्युदय होतो आणि ते संगीत सतत ऐकावेसे वाटते. असेच एक लोकप्रिय ठसकेदार लावणी या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत, टेकन फ्रॉम द मूव्ही चंद्रमुखी इन द व्हॉइसेस ऑफ अजय अतुल व श्रेया घोषाल.

MBC चंगाड़ेला ते सकारची पाऊने दहावाजले आहे ते संगीत प्रेमी श्रोत्यांनो, चंद्रमुखी या चित्रपटातून घेतलेली ही ठसकेदार लावणी ऐकल्यानंतर डेडिकेटेड आवर नेक्स्ट सॉन्ग टू रुद्राणी आणि भारती. दे आर इन आवर स्टुडिओ. वॉर्म वेलकम टू दॅम. सुस्वागत आहे यांचं आपल्या स्टुडिओमध्ये. तेव्हा हे पुढील गीत खास त्यांच्यासाठी आम्ही वाजवित आहोत. विसाकरांचे हे लोकप्रिय कोळी गीत आहे श्रीकांत.

त्यांना नक्कीच आवडले असेल संगीतप्रेमी श्रोत्यानो. तेव्हा त्यांच्या मागणीवरून चला ऐकूया नखरेवाले हे अप्रतिम मधुर गीत निकृतेश अनुश्री अंकिता यांच्या सुमधुर आवाजात.

निकृतेश अनुश्री अंकिता व सहगायिकांच्या आवाजातला नखरेवाली या अप्रतिम गाण्यानंतर संगीत प्रेमी श्रोत्यानो पाहता पाहता सकाळ बीस कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही या लोकप्रिय कोळी गाण्याने करीत आहोत. याचा आस्वाद घ्या. डोल डोलते वाऱ्यावर विसाकरांचे हे लोकप्रिय कोळी गीत आहे श्रीकांत नारायण व साथी कलाकारांच्या आवाजात. आणि ह्याच कोळी गाण्याबरोबरच सादर करण्यात आलेला आजचा हा कार्यक्रम इथेच संपत आहे. दिवसाचा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी शुभ व मंगल ठरो ही सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेते. शुभ दिन.